सत्य ब्रह्मंड सत्य तेरे लो सत्याकार सत्य तेरे कृण सर्व विचार सचा तेरा मन सच्चा दीवान सचा तेरा कुम सच्चा फुरमान सचा तेरा कर्म सच्चा निशान सचे तुदाखे लख करोड़ सचे सप्ताह।